हे शिवशंकर, हे टमरू वाले बाबा, हे जटाधारी, हे निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका आधार।

नैन खुले तो दर्शन हो, होंठ खुले तो कीर्तन हो। याद रखूं सद्गुरु तेरे नाम को, मन भटके तो सुमिरन हो।